तृप्त समयी, तूच होता सोबतीला शांत समयी तृप्त समयी, वादळांना उत्सवांना तूच दिदली नित्य ग्वाही, वादळांना उत्सवांना तूच दिदली नित्य ग्वाही, तूच मागे तूच पुढती अंतरी तू तू सभोवती, तूच मागे तूच पुढती अंतरी तू तू सभोवती, विस्मरावा ना कधी तू शक्ती माझी तूच तृप्ती, विस्मरावा ना कधी तू शक्ती माझी तूच तृप्ती, सागराच्या तू तळाशी तू नभाच्या नीलदेही, तूच वाटा तू दिशाही तू यशाची नित्य ग्वाही, तूच वाटा तू दिशाही तू यशाची नित्य ग्वाही, राहू दे आभा तुझीही नित्य माझ्या शब्दकोशी, राहू दे आभा तुझीही नित्य माझ्या शब्दकोशी, काल

0: तृप्त समयी, तूच होता सोबतीला शांत समयी तृप्त समयी, वादळांना उत्सवांना तूच दिदली नित्य ग्वाही, वादळांना उत्सवांना तूच दिदली नित्य ग्वाही, तूच मागे तूच पुढती अंतरी तू तू सभोवती, तूच मागे तूच पुढती अंतरी तू तू सभोवती, विस्मरावा ना कधी तू शक्ती माझी तूच तृप्ती, विस्मरावा ना कधी तू शक्ती माझी तूच तृप्ती, सागराच्या तू तळाशी तू नभाच्या नीलदेही, तूच वाटा तू दिशाही तू यशाची नित्य ग्वाही, तूच वाटा तू दिशाही तू यशाची नित्य ग्वाही, राहू दे आभा तुझीही नित्य माझ्या शब्दकोशी, राहू दे आभा तुझीही नित्य माझ्या शब्दकोशी, काल दूर आज झाले दाटून कंठ आला, वृद्धाश्रमी मला तू सोडून बाळ गेला, घर दूर आज झाले दाटून कंठ आला, ओली पहाट आणि झाली दुपार ओस, ओली पहाट आणि झाली दुपार ओस, अन सांज वेळ येता दाटून कंठ आला, अन सांज वेळ येता दाटून कंठ आला, सारे इथे असे हे उद्ध्वस्त भाव विश्व, सारे इथे असे हे उद्ध्वस्त भाव विश्व, आठवून नातवाना दाटून कंठ आला, आठवून नातवाना दाटून कंठ आला, आता इथे कुणाला सांगू मी चार गोष्टी, आता इथे कुणाला सांगू मी चार गोष्टी, पाहून चांदण्यांना दाटून कंठ आला, पाहून चांदण्यांना दाटून कंठ आला, भांडू नका तुम्ही रे दोघे पिलांसमोर, भांडू नका तुम्ही रे दोघे पिलांसमोर, त्या बावऱ्या कळ्यांचा दाटून कंठ आला, त्या बावऱ्या कळ्यांचा दाटून कंठ आला, आई उभ्या जगाची आता अनाथ झाली, आई उभ्या जगाची आता अनाथ झाली, आयुष्य सांजवेळी दाटून कंठ आला, आयुष्य सांजवेळी दाटून कंठ आला। एक छोटी कविता आईवरची। आई घड्याळ माझे उठवी भल्या पहाटे, आई घड्याळ माझे उठवी भल्या पहाटे, आईचं अन्नपूर्णा भरवी भल्या पहाटे, आईचं अन्नपूर्णा भरवी भल्या पहाटे, आई क्षणाक्षणाला असते उभी सभोवती, आई क्षणाक्षणाला असते उभी सभोवती, शाळेत रोज जातो जेव्हा भल्या पहाटे, शाळेत रोज जातो जेव्हा भल्या पहाटे, आई प्रसन्न जाई गगनातली निळाई, आई प्रसन्न जाई गगनातली निळाई, आई गुलाब भासे ताजा भल्या पहाटे, आई सुगंध धारा मायेत चिंब ओल्या, आई सुगंध धारा मायेत चिंब ओल्या, आईचं शुक्रतारा गगनी भल्या पहाटे, आईचं शुक्रतारा गगनी भल्या पहाटे, आईचं निर्झराचे मंजूळ गीत हळवे, आईचं निर्झराचे मंजूळ गीत हळवे, आई थवे खगांचे झुलती भल्या पहाटे, आई थवे खगांचे झुलती भल्या पहाटे।
1: श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी 11:35 तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते, नमस्कार।
2: श्रोते, आत्ताच आपण साहित्य संस्कृती हा कार्यक्रम ऐकलात। ललित गद्य आणि स्वरचित काव्य गोध पैनकर यांचं आत्ताच आपण ऐकलं। सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं। श्रोते, यानंतर ठीक 12 वनिता मंडळ तसंच आपण FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण हे देखील

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का? थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तो कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपला भर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तूने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवतंय का सदू मामा

0: राजाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरे.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय, तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं.
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय.
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: बघ बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक, म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती आहे. आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड, गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला.
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकूच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: हे बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला. हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा.
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं.
0: अरे नाही तर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती.
0: काहीही कारण सांगू नकोस, आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे.
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय. हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा.
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे.
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास, ते धू, हे झटक, ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक अतिरेक करू नकोस रोहित, खरं तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते. पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूट भर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं

0: काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढं

0: वाईट वाटलं असेल तर सॉरी.
1: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
0: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
1: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
0: अगं बघ ना, तू पण बघ.
1: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
0: काय?
1: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
0: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
1: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
0: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
1: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
0: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
1: चालले? मी कुठे चालले?
0: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
1: कसला भेद आणि काय रद्द?
0: घ्या, स्वतःच म्हणायचं, साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
1: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या माझ्या करून घेईन.
0: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
1: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमानीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
0: अगं अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मैं आगे.
1: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
0: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा. मी तुझ्या बाजूनी आहे.
2: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
0: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांजर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते ही मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
0: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटत.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं.
0: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बरं का. शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत आणि रोहित तू ओट्यावर चढून.
0: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
0: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
0: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
0: आणि शारीरिक आरामापेक्षा

0: पेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते, हो की नाही? होतं काय आहे की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित, मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
0: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
2: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी, इतकं काम झाल्यावर.
1: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे, खुर्च्या, टेबल, पंखे एवढं साफ करून घे.
2: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
0: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
1: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव आणि
2: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
0: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
1: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
0: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
2: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीट नेटकेपणा असं काही असतं ना.
0: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
1: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
0: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
1: म्हणजे
0: त्या येणाऱ्याच सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
1: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
0: अगं काय तुला सांगायचं.
2: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
1: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं, झालं.
0: छे छे छे, हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काही इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
1: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
2: कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
0: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
1: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
0: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का.
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
0: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया, थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे, काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
0: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
1: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
2: प्या आणि गारे गार भा.
3: श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत.

0: तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2 क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योग विषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार विहार आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: ते हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला, म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
0: आणि
1: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच वेळा
1: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमचानी खातो, इकडे काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला

0: आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे. ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय? तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत. मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडंसं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल. हो, त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं.
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा.
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला? कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर.
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा.
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला जशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा

0: प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर.
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबलं लागलेली असतात. कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत. म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा. कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात तर हे जमलं पाहिजे.
0: हे जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसतं
0: हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन घेऊ शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलंय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा.
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरण. हे 5 नियम हे आपलं समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं. पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या, म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं, पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते

0: जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला द्यायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय? एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका. तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे दोन यम झाले, अहिंसा सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला. मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय? की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो.
1: म्हणजे
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात, आणि याच्यामध्ये तरुण मुली अधिक दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणार आहे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या, आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
0: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
1: वा.
0: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ
1: शकतो.
0: आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो, काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत, काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला, प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, बरोबर, त्याचा सुद्धा स्वीकार करता येईल.
0: स्वीकार करता येईल. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच, संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच, संतोष, तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाला सकाळपासून
1: दिवसभर.
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं
0: बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं 1-2 पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय. तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पणमस्तू
0: बरोबर. कारण की काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले. तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप

0: महत्त्व आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे, की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
1: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत, म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी,
0: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम,
1: कुठच्याही पद्धतीने.
0: म्हणजे आजकाल मुलं जिम मध्येही
1: जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
0: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो, ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
1: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
0: बरं.
1: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
0: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोनमैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
1: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
0: अच्छा.
1: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
0: बरं.
1: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
0: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
1: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
0: हिंडत फिरतं राहतं.

0: राहू शकतो माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यम वयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम, असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला परिणाम,
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षा, ते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं,
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू आपला किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केलात, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोते, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयत्रे जयती या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अंगार या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत दीपक पाटेकर यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया थापाड्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

सामना या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता 1:30 आहे. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात आणि 1:40

0: यांनी परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रति असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण S आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृप

उपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 31 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातले 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याअंतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल सातबारा पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एम. सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27 प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा 7-12 दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना

0: ना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 182,888 लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं कुसुम अग्रजांचं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल या कथासंग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: ग्रामीण आणि शहरी भागात जो बदल झपाट्याने होत आहे त्याचं संपूर्ण वास्तव चित्रण अस्वस्थ करणारं आहेच. होणारे बदल हे भौतिक स्वरूपाचे अथवा आधी भौतिक स्वरूपाचे आहेत, परंतु त्यात होणारा फायदा किती जणांचा आणि त्यातून होणारं नुकसान आणि होणारी ससे होलपट किती जणांची हा विचार तुलनेत करताना अस्वस्थ व्हायला होतो. ही ससे होलपट आणि अस्वस्थता व्यक्त करणारा एकच सशक्तकर्ता म्हणता येईल, तो म्हणजे साहित्यिक किंवा कलावंत. या गटात एक नाव आवर्जून घेता येईल, ते म्हणजे स्टॅनली गोन्साल्विस यांचं. त्यासाठी त्यांचा अबोलीचे बोल हा कथासंग्रह संदर्भ म्हणून आपणास समोर ठेवता येईल. वसई विरारपट्टा हा मुंबईला लागून असलेला भाग, एकेकाळी हिरवागार सुपीक संपन्न असा हा प्रदेश मोठा वैभवशाली वाटत असायचा. आज ही प्रसन्न वाटणारी संपन्नता कुठल्या कुठे बिरकावली गेलेली आहे आणि जो भूमिपुत्र होता, जो या मातीशी आणि निसर्गाशी एकरूप झालेला होता, आज तो परका झालेला दिसत आहे. झालेलं विद्रुपीकरण आणि मनात असलेली शल्ले आपल्या साहित्यकृतीतून मांडणं हा एकमेव उपाय या मनामनातून दिसून येतो. स्टॅनली गोन्साल्विस यांनी त्यांच्या या कथासंग्रहात जे वास्तव मांडलेलं आहे ते याच पट्ट्यातील असून ते किती प्रत्ययकारी आहे आणि सुन्न करणारा आहे याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. अबोलीचे बोल या कथासंग्रहात एकूण 14 कथांचा समावेश आहे. या कथा वसई विरार परिसरात झालेल्या बदलाचा जसा वेध घेतात तसाच तिथं असलेल्या व्यक्तिरेखा यांचाही तितक्याच आलवारपणे वेध घेताना दिसतात. आजची पिढी आणि अगोदरची पिढी यांच्यात असलेलं अंतर व्यक्त करताना काही वेळेस थोडंसं पाठी जाऊन स्मरणरंजनामध्ये तो भाग घ्यावा लागलेला आहे तितकंच. त्यामुळे तो सगळाच काळ आपोआपच वास्तववादी स्वरूपात आपल्या नजरेसमोर उभा राहतो. व्यक्तिरेखा साकार करताना त्याच्या मानसिकतेचाही विचार करावा लागतो. त्याच्या विचारसरणीचा आणि भोवतालच्या परिणामकारक बदलाचा त्याच्याशी समन्वय साधावा लागतो, तो या कथांमधून साधलेला आहे. प्रत्येक कथेची मांडणी ही अतिशय सरळ साध्या स्वरूपात केलेली आहे, एखाद्या प्रवाही गतीप्रमाणे. यात खास खळगे जरूर आहेत, परंतु त्यातून जी मांडणी झालेली आहे ती शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक अशीच आहे. बालमन, तरुण मन आणि वृद्ध मन यांच्या अवस्था स्वतंत्र असतात आणि त्या मनाशी प्रामाणिक असतात. हे प्रामाणिकपण टिकवून ठेवणं हे लेखकासाठी मोठं आव्हान, परंतु गोन्साल्विस यांनी अतिशय लिलया हे आव्हान समोर पेललेलं आहे. त्यांनी जसा परिसराचा आणि व्यक्तिरेखांचा अतिशय चपखलपणे परिचय करून दिलेला आहे, तसाच भाषा हा सुद्धा प्रकार त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जपलेला आहे. या भागातील भाषा वाढवळी आहे आणि तिला स्वतःचा असा एक मातीचा गंध आहे. या गंधाला त्यांनी एखाद्या कुपीत जपून ठेवावं इतक्या हळुवारपणे जपलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे जरी गोन्साल्विस यांचा पिंड वेगळा असेल, तरी सुद्धा ज्या मातीशी ते समृद्ध झालेले आहेत आणि ज्या भाषेच्या गोळव्यात ते मुरलेले आहेत तिच्याच अंगा खांद्यावर खेळत त्यांनी या कथा साकारलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे की गोन्साल्विस यांचं घरातील वातावरण हे पारंपरिक असू शकतं, त्यामुळे व्यक्तिरेखांची नावे तेवढी त्यांच्या परंपरेशी जोडलेली आहेत इतकंच. मात्र संपूर्ण लेखन हे याच हिरव्यागार पट्ट्याला साक्षी ठेवून केलेलं आहे. या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी गोन्साल्विस यांच्या प्रत्येक कथेविषयी स्वतंत्रपणे वैशिष्ट्ये दाखविली आहेत. या कथांमधून जे जे उदात्त आणि प्रत्येकाला भावणार आहे त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऐसी अक्षरे रसिके हा

0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात शेळीपालनात आहार व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, बंदिस्त शेळी व्यवसायातील 70% खर्च हा खाद्यावर होत असतो. आपल्या भागातील उपलब्ध असलेल्या खाद्य घटकाचा जास्तीत जास्त वापर करावा. शेळीपालन व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आहाराबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. शेळी हा रवंथ करणारा प्राणी आहे. त्याच्या पोटामध्ये असलेल्या असंख्य जीवाणूंच्या सहाय्यानं शेळी निकृष्ट प्रतीच्या पदार्थांचा आहारामध्ये चांगला वापर करते. खाद्याची तंतुमय क्षमता गाई म्हशींसारख्या इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांपेक्षा जास्त आहे. शेळ्या प्रामुख्यानं मांस आणि दुधाकरता पाळल्या जातात. मटणासाठी पाळलेल्या शेळ्या त्यांच्या वजनाच्या 3-4% एवढा सुका भाग खाद्यातून खातात, तर दूध देणाऱ्या शेळ्या 5-7% सुका भाग खातात. शेळ्यांच्या खाद्यात शक्यतो हिरवा चारा ठेवला तर खुराकाचं प्रमाण कमी करता येतं. शेळीला एका दिवसाला 3-4 किलो हिरवा चारा आणि 1.5-2 किलो वाळलेली वैरण दिली तर त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी 6-7% कोरडे पदार्थ लागतात. शेळ्यांना लहान झाडाझुडपांची पानं खाण्यास आवडतं. झाडाची कोवळी पानं, कोवळ्या फांद्या आणि शेंगा आवडीनं खातात. खाद्यातील कडूपणा सहन करण्याची क्षमता गायींपेक्षा शेळ्यांमध्ये जास्त असते आणि म्हणून त्यांच्या आहारात काही कडवट चवीच्या स्वस्त खाद्य घटकांचा समावेश करता येतो. शेळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून त्या कितीही वेळा खाद्य खाऊ शकतात. शेळीच्या कोठीपोटाचा आकार लहान असल्यानं दिवसातून 3-4 वेळा त्यांना खाद्य द्यावं. लुसन, बरसीम, चवळी इत्यादी गवत त्यांना आवडतं. जंगलात वाढलेलं आणि वाळलेलं गवत शक्यतो त्या खात नाहीत. शेळीच्या जीवनात पोषणाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या अवस्था असतात. या काळात शेळ्यांची अन्न घटकांची गरज वाढते, म्हणून पौष्टिक आणि समतोल आहार देणं आवश्यक आहे. म्हणजेच शेळ्यांच्या माजावर येण्याचा आणि गर्भधारणेचा काळ गाभण शेळ्यांच्या बाबतीत विण्यापूर्वीचा 6-7 आठवड्यांचा काळ महत्त्वाचा असतो, कारण या काळात गर्भाची वाढ झपाट्यानं होत असते. व्यायल्यानंतर शेळीचा सुरुवातीचा 2 महिन्यांचा दुग्धोत्पादनाचा काळ तसंच नवीन जन्माला आलेल्या करडांचा सुरुवातीचा 4 महिन्यांचा काळ हा पोषणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. शेळीच्या आहाराचे 2 भाग असतात, ते म्हणजे वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिनं, ऊर्जा आणि खनिज यांचा भरपूर पुरवठा करणारं खाद्य. यालाच खुराक किंवा दाणा म्हणतात. यात वेगवेगळी धान्य म्हणजेच कोंडा, गव्हाचा कोंडा इत्यादींचा समावेश होतो. तसंच प्रथिनं पुरवण्याकरता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडणीचा म्हणजे शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई या पेंडींचा समावेश करता येतो. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी म्हणजेच तूर, उडीद, चणा इत्यादीसुद्धा प्रथिनांच्या दृष्टीनं उपयुक्त आहेत. करडं जन्मल्यावर त्यांना लवकरात लवकर शेळीचा चीक पाजावा आणि तो 3 दिवस द्यावा. शेळी आणि करडं 1 आठवड्यापर्यंत एकत्र असू द्यावी. त्यानंतर त्यांच्या वैरणीत एकदल आणि द्विदल प्रकारच्या हिरव्या, ओल्या आणि सुक्या गवताचा तसंच झाडाझुडपांच्या पाल्याचा समावेश करावा. गाभण काळात चांगला संतुलित आहार मिळणं आवश्यक आहे. या काळातील शेवटच्या 6-8 आठवड्यात चांगल्या वैरणीबरोबर 400-500 ग्रॅम आंबोण द्यावं. याशिवाय खनिज मिश्रणाच्या विटा चाटण्यास ठेवल्यास फायदा होतो. विण्यापूर्वी 4-5 दिवस अगोदर 50% आंबोण मिश्रण कमी करून त्याऐवजी गव्हाचा कोंडा तितकाच टाकावा. दूध देणाऱ्या शेळीचा जो आहार आहे तो व्यायल्यानंतर सुरुवातीला 3-8 दिवस गव्हाचा कोंडा आंबोण म्हणून द्यावा आणि चांगल्या प्रतीची वैरण द्यावी. वैरण चांगली नसेल किंवा वैरणीशिवाय शेळीला तिच्या शरीर पोषणाकरता 150 ग्रॅम आंबोण मिश्रण आणि याशिवाय दुग्धोत्पादनाकरता तयार झालेल्या प्रत्येक 1 लिटर दुधाकरता 400 ग्रॅम आंबोण मिश्रण देणं आवश्यक आहे.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण शेतीपालनात आहार व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅप स्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅचुला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी स्थिती करावी लागते. ते एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेटद्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचा आभार.
0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात

0: सादर करते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, शेत, शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन, इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ठीक 2:30 दिल्ली केंद्रावरून दिले जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज शाम फ्रांस के एवियन में आयोजित G7 शिखर सम्मेलन में भाग लेंगे. प्रधानमंत्री मोदी ने ब्रातिस्लावा में वाराणसी केंद्रित प्रदर्शनी की सराहना की. संबंधों को मजबूत करने में कला और संस्कृति की भूमिका पर बल दिया. नीट यूजी पुनर्परीक्षा से पहले सरकार ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म टेलीग्राम पर 22

दुपारचे 2:30 आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात किरण कामत यांचं.

गायन त्यांनी गायलेला राग गावती. तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली आहे. विलंबित रचना एकतालात बोल आहेत गुमान ना कर रे मन मूरख. द्रुतरचना तीन तालात निबद्ध आहे, बोल आहेत तेरो कौन गुण गाये रखवाले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया किरण कामत यांचं गायन राग गावती.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किरण कामत यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गावती आपण ऐकला. तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: मैं कैसे
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTG प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा

निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांना चौकशीला
बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशी

0: दोषीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेन सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल CBIचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. या सभेत ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या

0: प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन, त्यांनी वाजवलेला राग श्री. त्यांना तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुत गत एक तालात निबद्ध आहे. ऐकूया राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन राग श्री.

श्रोतेहो, आत्ताच आपण राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, राग होता श्री. त्यांना तबला साथ होती गिरीश नलावडे यांची. हा कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर

तर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाही आहे, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही, भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडलंय की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: It's happening, baby.
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनली आहे. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढते. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या

पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ.
2: ए दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
1: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
3: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: discuss ways to further strengthen bilateral cooperation across sectors. Prime Minister Modi will reach Paris tomorrow evening as part of his visit to France. US allies at the Group of Seven summit of major industrialized nations worked today to push the war in Ukraine back up the agenda of President Donald Trump after more than 4 years of the conflict. Host President Emmanuel Macron of France said he'll seek to persuade Mr. Trump to continue supporting Ukraine and increase pressure on Russia to help reach a peace agreement. As the US under Mr. Trump has cut back aid to France, to Ukraine, France and its European allies are now the biggest providers of military and financial support to Kyiv. Ukrainian President Volodymyr Zelensky also joined G7 leaders for a morning working session, but talks wrapped quickly as leaders gathered for just 75 minutes. Back home, Agriculture and Farmers Welfare Minister Shivraj Singh Chauhan today held a high-level agriculture review meeting in New Delhi and conducted a detailed review of preparations across the country for the Kharif 2026 season. The Agriculture Ministry said in a statement that in the context of possible El Nino conditions, he placed special emphasis on increasing cotton production, achieving self-reliance in pulses, and advanced contingency plans for low rainfall districts. He gave a clear message that protecting farmers' interests is the government's top priority under the guidance of Prime Minister Narendra Modi. Ahead of the re-examination of National Eligibility Cum Entrance Test or NEET UG 2026, which is scheduled for 21st of June, the government has restricted online messaging and social media app Telegram till the 22nd of this month. The National Testing Agency or NTA has welcomed the decision. In a statement, the NTA said that the platform has also been directed to disable the message editing feature for already posted messages until the 30th of this month. Extending the rally for a third consecutive session, domestic benchmark equity indices ended today's trade with gains of more than 0.5%. Sensex jumped 544 points to close at 76,808, while Nifty rose 135 points to settle at 23,989. And in women's hockey, India has stormed into the semi-finals of the FIH Hockey Nations Cup in Auckland, New Zealand. India defeated Japan in their second Pool A match. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गोलमाल या चित्रपटातून वैशाली सामंत.
2: ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधी कृती समितीचं आंदोलन. आता सविस्तर बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं. या धोरणात राज्यातल्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय योजण्यावर तसंच ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 आज जाहीर करण्यात आलं. हवाई सागरी तसंच जमिनीवरील विविध कामांसाठी स्वयंचलित प्रणालीतल्या उपकरणांची निर्मिती करण्यासाठीचं हे धोरण असून यामुळे ड्रोन्स आणि विविध रोबोट्सच्या निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे. राज्यात भारत नेट कार्यक्रम राबवण्यासाठी सुधारित पद्धतीला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नावानं विशेष हेतू वहन यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत जी रामजी कायदा 2025 या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 करण्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर

करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याला आणि त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्वाचा असा हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपूर इथं उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या रकमेपैकी 60% निधी केंद्र सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे. या निधीमुळे सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं अशा अनेक दृष्टीनं महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकार

0: सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं अशा अनेक दृष्टीनं महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही योजना राज्यभर राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेतून रोजगार निर्मिती आणि महिलांचं आर्थिक स्वावलंबन साध्य होईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं येत्या 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. याशिवाय येत्या 30 तारखेपर्यंत या ॲपवरच्या जुन्या मेसेजेसचं एडिटिंग करता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असून या परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे आणि लोकांची फसवणूक करू पाहणारे अनेक बनावट संदेश या ॲपवर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चाचणी संस्था NTA टेलिग्रामवर निर्बंध घालण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून सिरप वगळण्यात आलं असून त्यामुळे आता त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल येत्या 20 तारखेला देणार असल्याचं विशेष न्यायालयानं आज सांगितलं. 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्यांचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती आणि त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांना जामिनावर सुटका केली होती. लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठीच्या महत्वाकांक्षी नवीन पाणी पुरवठा योजनेचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला असून काल रात्री वाढीव पाणी नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पोचलं. या पाण्याच्या वाटपाचं नियोजन महापालिकेनं केलं असून प्रथम सिडको हडको परिसराला आणि नंतर संपूर्ण शहराला वाढीव पाणी मिळणार आहे. नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सुमारे 1.5 तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन ग्रामविकास अधिकारी एकनाथ कदम यांच्याकडे सादर केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोणत्याही अटी शर्तींशिवाय राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. बीड तसंच छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज बीड शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येत्या 21 तारखेला म्हणजे रविवारी

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल या दोन ठिकाणी सकाळी 6:30 ते 7:30 या वेळात सामूहिक योगासनांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. निरोगी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं दिलेल्या धडकेमुळे एक महिला आणि एक बैल जागीच मृत्यूमुखी पडले असून दुसरा एक बैल जखमी झाला आहे. आज सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणाऱ्या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733,28,00,000 रुपयांचा निधी मंजूर. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधी कृती समितीचं आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: वासरपर्यन्त अतिवर्षायाः सम्भावना वर्तते। ऋतुविभागस्य अनुसारेण अद्य दिल्ली, चण्डीगढ़, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, आंतरिक कर्नाटक, जम्मू कश्मीर, लद्दाख, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र स्थलेषु मेघगर्जनेन सह वृष्टिः विद्युत च संभाव्यते। अनेन सह प्रतिहोरा 50 किलोमीटर परिमित वेगेन प्रबल वायुश च संभाव्यते। जनाः आवश्यक जनसंचेतनाः पालयन्तु, ऋतुः विभागस्य निर्देशांच अनुसरन्तु। इति वार्ताः।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी साधलेला संवाद। ऐकूया कार्यक्रम अमृत कलश।

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतूसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतूसंधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशावेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात. तर हा ऋतूसंधी काल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
1: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाही आहे, तर दिनचर्या, ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे. म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वातपित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळं होणारे विकार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्याला ऋतूसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक, वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
0: आता हा जो ऋतूबदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
1: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात प्रकोपचा काळ असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेलं आहे. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय. ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो. त्याच्यामध्ये काय होतं, वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते. आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू, त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ. त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी, खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते. त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
0: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना या वातावरणामुळे, पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
1: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळं हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी म्हणजे पचन शक्तीचा संबंध आहे. आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं, म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथे सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळं अग्निमांद्य होतं. आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदय विकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे हे सगळे एकामेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नी कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे कडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे. तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
0: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी? कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये गारवा यायला लागतो.
1: आपण हा विशेष ठेवलाय ऋतुसंधी काळ हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतुचर्या आहे आपली वागणूक आहे ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ॲक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा एसीची म्हणा थंड खाण्याची. तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदलला आहे टेम्परेचर कमी झालं आहे वातावरणातलं तापमान कमी झालं आहे तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत. पण आपण तो मोह सोडणं आवश्यक असतं
0: आहारामध्ये.
1: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं पटकन होतात जसं काही वातावरणातल्या बदलामुळे असेल आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया वयानुसार थोडीशी प्रतिकार शक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकार शक्तीनुसार आहार विहार ठेवणं आवश्यक आहे आणि प्रतिकार शक्ती काही एका दिवसात तयार होत नाही. त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकार शक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या ज्या मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकार शक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काही आपण त्याला विक्टीम म्हणतो, आपण जसं एपिडेमिकचं विक्टीम म्हणतो ज्याला, पण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काही संसर्गजन्य विकाराला विक्टीम कोण असतं असं तर लहान मुलं आणि वृद्ध लोक. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार. त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं, सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं तर नक्की हे त्रास नाही होत.
0: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
1: बरोबर.
0: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहायचं?
1: म्हणजे आता समजा आपण या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फीवर म्हणतात आमच्या आयुर्वेदामध्ये, त्याला वातजित ज्वर म्हणतात. म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काही थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग. दुसरा काय होतं की आता सर्दीचा विक

0: तयार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत, म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळे मिरे दोन याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतात. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे. शक्यतो न जाणं थंड वातावरणात, या काळजी स्वतःहून घेतल्या तर हे संसर्ग काही होणार नाही.
1: डॉक्टर, आपण आपला संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: मला ऋण झुण रे भ्रमरा हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ऐकूया.

0: ऋतू बदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मघाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला, तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा असू शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांद्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नी कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केलाय म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणं आहे. आणि जर अशी अवस्था असेलच, अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल, तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपम्यासारखं भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीने, की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणातसुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्त्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होती की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि थोडंसं आर्थिकरित्यासुद्धा ते परवडणारं असतं म्हणूनसुद्धा, आणि दुकानदारसुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळं कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलं आहे, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमांद्य करणारं आहे. त्यामुळे या वर्षात

0: ऋतूमध्ये नवीन आहार खाऊणे, जून आहार म्हणजेच जुना, एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन 6 महिने 8 महिने ठेवलं जायचं आणि
1: साठवण केली
0: जायची, तर तो प्रकार महत्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो, तो कमी होतो. त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा, क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो. सृष्टीमध्ये आम तयार असतो. आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते. त्यामुळे कच्च्या भाज्या, कच्चा आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं, शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा. खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
1: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो, पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्वाची आहे या मंडळींसाठी. तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडंसं तुम्ही सांगा. आणि झोप किती महत्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
0: 21 जून योग दिन आहे. खरंच योग ही भारत सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योगा कर्म सुकौशल्यम असा विषय आहे. आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोधा योगा, म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं काम सुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन. त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे. कारण हा व्यायाम हा वात प्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्या निशय वस्तू बलभीस निग्ध भोजीबी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धाच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळालं, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयातसुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जे करताना सुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण, किंवा ते आसनसिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे. आणि प्राणायाम, ध्यान, योग निद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
1: सर, झोपेविषयी काय सांगाल?
0: नक्की, आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे आपली आई जशी महत्वाची, तशी आपली धात्री, दुसरी धात्री निद्रा असं सांगितलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेले, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मन क्लमणविता विषयोभ्यो निवर्तन्ते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय, मनसी क्लांते, मन जेव्हा क्लांत होतं, थकतं, विषयोभ्यो निवर्तन्ते म्हणजे विषयापासून परावृत्त होतो, कर्मात्मन क्लमणविता सगळं शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे ते निवृत्त होतात, तदा स्वपती मानवा. म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काय, या विषयात आपण इन्व्हॉल्व असतो. त्यामुळे ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी 1/2 पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशी अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते. 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण, पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगले. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाली तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते. त्यामुळे ती खूप आवश्यक आहे. निद्रा येत्तम सुखम दुःखम पुष्टिकार्ष बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलंय. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे, आणि नीट झोपलं तर सुख आहे किंवा पुष्टी, शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकार्ष, कार्ष म्हणजे आजारपण, बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून, म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे याच्यात.
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सर, आतापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं असतं. आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय होतं आहे आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीमुळं या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठांच्यासाठी एकलकोंडेपणा हा

0: वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळं बाहेर जाता येत नाही. जे काय त्यांचं ग्रुप असेल हे असेल यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळं एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. मग जास्त चिडचिड करणे म्हणा किंवा वैतागणे किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे या गोष्टी टाळाव्यात. कारण या शरीराच्या दृष्टीनं त्रासदायक आहेत आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक आहे. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्यात आपले छंद आहेत आवडीनिवडी याच्यात जर मन रमवलं, आणि जे काय तरुण आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांना मार्गदर्शक आपला मानसिकता कशी राहील ह्याचा जर विचार केला तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
1: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला?
0: हां, तो फार महत्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप आणि लहान मुलं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळं थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जे आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणू ना आपण, त्याला एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इंथुझियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतोय की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा, बाकी कुठलाही विचार करू नका. त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर

0: काय करावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेन्झी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून सकाळी 11:05 प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
3: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
4: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
3: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. हर घर सूर्यघर.
6: यार, कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
7: PLI है ना?
8: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
9: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ.
10: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में
9: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
11: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.

0: देखना न भूलें सिर्फ डीडी नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अनु कपूर
1: प्रतिदिन दोपहर एक बजे डीडी नेशनल पर।
2: मंडळी गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो। सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी

रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्विकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्विकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्विकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ

0: कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजे शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय? तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले आणि त्याचसाठी स्लोवाकियासारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक

0: भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत, गरीब, जागतिक उत्तरेतले देश, जागतिक दक्षिणेतले देश, आकाराने मोठे, आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे.

आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन, म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्यान्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानातला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्र

0: राष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जांभळाचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ. याविषयीचा संवाद सहभाग असेल वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: राधा वहिनीचा पण समद्या मंडळीसनी नमस्कार.
0: मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला जांभळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. आता बाजारामध्ये जे सगळीकडे जांभळं आपल्याला दिसायला लागले, तर हे जांभळाचा मौसम असल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जांभळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण कसे बनवू शकतो याविषयीची माहिती जाणून घेऊयात. तर डोंगराळ भागातील रानमेवा म्हणून ओळखल्या जाणारं जांभूळ हे फळ आपल्या भारतामध्ये आपण सगळीकडे पाहतो. आणि तसंच मंडळी, आता सध्या जांभळाचा मौसम सुरू आहे, तेव्हा सुरुवातीला जांभळाचं महत्व आपण जाणून घेऊया.
1: बरं.
0: तर बघा मंडळी, याचं महत्व सांगत असताना जांभळाच्या झाडाच्या पानाचा उपयोग आपण जनावरांचे खाद्य तसंच रेशीम किड्याच्या संगोपनासाठी आपण करतो. तसंच जांभळाची पाने सुकवून त्यापासून सुगंधी तेल काढतात आणि मधुमेह या रोगावर देखील चांगला उपयोग याचा होतो. जांभळाच्या झाडाच्या सालीचा उपयोग रंगकाम आणि कातडी कमवण्यासाठी देखील होतो. तसंच ते मुखशुद्धी, जुलाब आणि उलट्यावर गुणकारी असते पाय. तसंच मंडळी, जांभळाच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग जर पाहायचा झाला तर रेल्वे मार्ग तयार करताना आधारासाठी, इमारतीच्या बांधकामासाठी, शेतीत लागणारे अवजारे आणि साधने तयार करण्यासाठी, तसंच कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी चांगले जळाऊ लाकूड म्हणून त्याचा उपयोग करतात. जांभळाच्या फळाचा रस हा मधुमेहावर अत्यंत गुणकारी असा आहे. जांभळाच्या बियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतात आणि बियांमध्ये पॉलिफिनॉल मोठ्या प्रमाणावर असते. या बिया चवीला अत्यंत तुरट असतात आणि वाळविलेल्या बियांच्या पावडरचा उपयोग हा मधुमेही रोग्यांमधील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी तसंच अत्यंत गुणकारी आहे. बिया उगळून त्याचा लेप जर मुरुमांच्या उपचारासाठी आपण करू शकतो आणि बियांचा उपयोग उलट्या हगवणीवर म्हणून देखील त्याचा उपचार करतात.
1: बरोबर.
0: तर अशा प्रकारे जांभळाचं महत्व आपल्याला सांगता येईल.
1: तर सुरुवातीला आपण जांभळाचा रस कशा पद्धतीने तयार करायचा या विषयीची माहिती घेऊ.
0: म्हणजे जांभळाचा रस बी टिकवून आपण ठेवू शकतो.
1: बरं. ज्याप्रमाणे आपण बघतो की आपण आंब्याचा रस हवं तेव्हा घेतो, आंब्यापासून तयार केलेले जे पदार्थ असतात त्याचा आनंद आपण कोणत्या बी सीजन मध्ये घेतो की नाही.
0: बरोबर.
1: तसंच जांभळाचा रस कशा पद्धतीने आपण टिकवून ठेवू शकतो आणि आपल्या

0: साठी किती महत्वाचं आहे आणि त्याची कृती मी आता तुम्हाला सांगणार आहे, बरं का
1: मंडळी? होय होय सांग.
0: तर मंडळी, जांभळाचा रस काढण्यासाठी पूर्ण पिकलेली आणि निरोगी फळ आपल्याला निवडावी लागणार आहे. नंतर ही फळ चांगल्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची. जांभळाचा फळाचा गर पल्परच्या साह्याने काढता येतो. हा गर स्टीलच्या पातेल्यामध्ये घेऊन पातेले मंद आचेवर 60° सेल्सिअस तापमानात शेगडीवर 10 ते 15 मिनिटे गरम करायची. जांभळाचा शिजवलेला गर मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचा. या रसामध्ये साखर, सायट्रिक आम्ल, पाणी आणि परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचा.
1: बर,
0: हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यामध्ये भरून बाटल्या हवा बंद करून त्या बाटल्या कोरड्या आणि थंड जागी साठवून ठेवावं लागतील, बरं का? सर्वसाधारणपणे जांभळापासून फळाच्या 40% रस मिळतो. प्रति किलो रसास 610 मिलीग्राम सोडियम बेन्झोएट हे परिरक्षकाचा वापर करून साधारणपणे 9 ते 12 महिन्यापर्यंत वापरता येतो आणि ते टिकाऊ पण असतं. आता शेवंत हे सांगितलं की जांभळाचा रस आपण जांभळापासून कशा पद्धतीने तयार करायचं याविषयीची माहिती, आणि त्याचबरोबर आता जांभळापासून सरबत कशा पद्धतीने तयार करायचं ह्याची कृती सांग बरं मंडळीसने.
1: आता बघा मंडळी, जांभळाचं सरबत देखील आपण बनवू शकतो. तर जांभळाचं सरबत तयार करत असताना 10% रस आपल्याला घ्यायचा. रसामधील साखर गृहीत धरून उरलेली साखर टाकून त्याचा ब्रिक्स 15° आणि आम्लता सायट्रिक आम्लाच्या मदतीने आपल्याला 0.25% करायची.
0: बरोबर.
1: उरलेलं पाणी वापरून सरबत तयार करावं आणि सर्वसाधारणपणे 1 किलो जांभूळ रसामध्ये आपल्याला 1 किलो आणि 400 ग्रॅम साखर आपल्याला टाकायची आहे. तसंच 36 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि 7 लिटर पाणी मिसळून हे मिश्रण आपल्याला छान मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं. मिश्रण उकळण्यास सुरुवात झाली की त्याच्यामध्ये 36 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि परिरक्षक मिसळायचं. हे द्रावण पुन्हा 5 मिनिटे तसंच उकळून घ्यायचं आणि गरमच निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून आपल्याला हवा बंद करायचं. ज्यावेळेस आपण हवा बंद केलेल्या बाटल्या आपण कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवून ठेवायला पाहिजे. तसंच मंडळी, सरबत आणि नेक्टरमध्ये पाणी न घालता थंड झाल्यावर मस्त असा आस्वाद घ्यायचा. स्क्वॅश आणि तसंच सिरपमध्ये अनुक्रमे 1.3 ते 1.5 पट, 1/3 आणि 1/5 पट पाणी मिसळायचं. चवीनुसार जिऱ्याची पावडर आणि मीठ टाकून थंड झाल्यावर त्याचा छान असा आस्वाद घ्यायचा. आणि अशा प्रकारे तयार केलेला स्क्वॅश आणि सिरप 9 ते 12 महिन्यापर्यंत टिकत असतो. म्हणजे असं छान असं सरबत जर तू एकदा करून ठेवलं तर कोणी पाहुणे राहुणे आले तर आयत्या वेळेला पटकन आपल्याला हे पाण्यात टाकून आपण सरबत म्हणून पाहुण्यांना देऊ शकतो.
0: बरोबर आहे.
1: आता याच्यानंतर जांभळाचं सिरप ते कसं तयार करायचं सांग बरं.
0: तर मंडळी, पातेल्यामध्ये रस वजन करून घ्यायचं आणि त्यामध्ये साखर टाकून पळीनं हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यायची. हे जे पातेलं आहे ते मंद शेगडीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप गरम करून घ्यावा. सिरपला उकळी आल्यानंतर पातेले उतरून घ्यावं. सिरप थोडा थंड झाल्यावर तो पातळ मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचा. 2 ग्लासामध्ये थोडा सिरप घेऊन एकामध्ये सायट्रिक ॲसिड आणि दुसऱ्यामध्ये सोडियम बेन्झोएट चमच्याने विरघळून घेतलेले घटक हे सिरपमध्ये टाकून पळीनं एकजीव करायचं. बाटल्या आणि झाकण हे निर्जंतुक करून घ्यायचं. निर्जंतुक करून घेतलेल्या बाटल्यांमध्ये हे सिरप ताबडतोब भरून
1: बर
0: झाकण गच्च लावून ह्या बाटल्या हवा बंद कराव्यात आणि त्याची साठवण जी आहे ती थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी. तर शेवंता, आता आपल्याला माहिती आहे की लहान मुलं तोच पदार्थ खायला कंटाळा करतात, पोळी सौत भाजी नको म्हणतात. जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपल्या मुलाला हे पोषक घटक असलेल्या काही गोष्टी जर दिल्या तर नक्कीच त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आणि लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे जॅम, जेली असे पदार्थ मुलं सहजपणे खातात.
1: नक्कीच.
0: तर जांभळापासून जॅम कसा तयार करायचा बरं?
1: आता जांभळापासून जॅम जर मंडळी आपल्याला तयार करायचा असेल तर जांभळाचा जॅम तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गराचा वापर करायचा. सर्वसाधारणपणे 1 किलो गरास 1 किलो साखर लागते आणि 1.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल वापरायचं. स्टीलच्या पातेल्यामध्ये जांभळाचा रस, नंतर साखर वजन करून घ्यावी आणि पळीच्या साह्याने आपल्याला ते हलवायचं म्हणजे विरघळून घ्यायचं.
0: बरोबर.
1: आणि हे पातेलं मंद आचेवर शेगडीवर ठेवावं. जाम भांड्याला चिटकणार नाही किंवा करपणार नाही यासाठी पळीने अधून मधून सारखं आपल्याला त्याला हलवावं लागते.
0: बरोबर.
1: नंतर हे मिश्रण तार धरेपर्यंत शिजवायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की त्या पाकाला तार आला

0: कमळ पाहतो तसं तार येईपर्यंत त्याला शिजवायचं. जॅमला थोडा घट्टपणा आल्यानंतर एका चमचा जॅम घेऊन तो थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर हा चमचा हळुवारपणे वाकडा करून त्याची चाचणी घ्यायची जॅम तयार झाला का नाही ते पाहायला. बरं का? आणि जॅम तयार झाला तर तो घट्ट स्वरूपात पडतो पाय. जॅमचा ब्रिक्स हा आपल्याला 68.5° ठेवायचा तेवढा असल्यास जॅम तयार झाला असं समजायला पाहिजे.
1: बरोबर.
0: जॅम साठी वापरायच्या ज्या काही बाटल्या असतात ज्याच्यामध्ये आपण जॅम भरून ठेवणार आहोत त्या बाटल्या आपल्याला निर्जंतुक करून घ्यायच्या, स्वच्छ करून घ्यायच्या आणि नंतर लगेच त्याच्यात जॅम भरायचा. बाटल्यातील जॅम पूर्ण थंड होईपर्यंत त्या उघड्यावर ठेवायच्या आणि नंतर त्या बाटल्या हवाबंद करायच्या आणि हवाबंद केलेल्या बाटल्या कोरड्या आणि थंड जागी साठवाव्यात आणि अशा प्रकारे आपण हा जांभळाचा जॅम तयार करू शकतो. आणि नंतर आहे आता जांभळाची जेली. तर ही कशी तयार करायची, याची कृती काय असेल, त्याच्यासाठी काय लागते याविषयी काय सांगशील?
1: तर मंडळी, आता जांभळापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं जेली तयार करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे पिकलेले जांभळ यासाठी लागणार आहे. बरं का? आणि हे पूर्ण पिकलेल्या फळापासून जो रस आहे त्या रसाचा वापर आपल्याला त्यासाठी करावा लागणार आहे.
0: बरोबर.
1: सर्वसाधारणपणे 1 किलोग्राममध्ये 1 किलो साखर, 1.5 ग्राम सायट्रिक आम्ल वापरायचं आहे. स्टीलच्या पातेल्यामध्ये जांभळाचा 1 किलो रस, त्यामध्ये 1/2 किलो साखर टाकून पातेलं मंद आचेवर शेगडीवर ठेवायचं. जेली ही भांड्याला चिकटून करपू नये यासाठी पळीनं आपल्याला अधूनमधून ती सारखी हलवावी लागणार आहे. मिश्रण घट्ट होऊ लागल्यानंतर हे एका ग्लासामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक आम्ल पूर्णपणे विरघळून घ्यावं. हे विरघळलेले सायट्रिक आम्ल जेलीमध्ये टाकून ते पळीनं एकजीव करावं आणि हे मिश्रण 67.5° ब्रिक्स येईपर्यंत शिजवावं. जेली तयार झाला का नाही यासाठी एक परीक्षा आहे. बरं का?
0: बरोबर.
1: तर हे कसं ओळखायचं की आपली जेली तयार झाली ते? तर मंडळी, हे जेली की नाही चमच्यामध्ये घ्यायचं आणि ती थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर हा चमचा हळूवार वाकडा करायचा. वाकडा केल्यानंतर तो चमच्यातून खाली पडताना त्याचा थेंब जर लांबट होऊन लोंबू लागला आणि तो खाली पडला तर जेली तयार झाली असं समजायचं.
0: बरोबर.
1: तर अशा पद्धतीनं आपण जांभळापासून जेली तयार करू शकतो.
0: आता जांभळाची टॉफी देखील मंडळी आपण तयार करू शकतो. तर ही जांभळाची टॉफी आपल्याला करायची असेल, बिया रहित गरज आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे. आणि जांभळाची टॉफी तयार करण्यासाठी सुरुवातीला 1 किलो गरामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे 1.5 किलो, तूप घ्यायचं 120 ग्रॅम, सायट्रिक आम्ल आपल्याला घ्यावं लागेल 2 ग्रॅम, स्किम मिल्क पावडर लागेल 50 ग्रॅम आणि कॉर्नफ्लॉवर 50 ग्रॅम, तसंच मीठ 5 ग्रॅम, म्हणजे इतकं साहित्य आपल्याला जांभळाची टॉफी तयार करताना लागते.
1: बरं.
0: तसंच मग हे तयार कसं करायचं तर बघा, प्रथम पातेल्यामध्ये तूप गरम करून ते विरघळून घ्यायचं आणि हँडोलियमच्या कढईत जांभळाचा जो लगदा आपण तयार केला ना तो लगदा साखर थोड्या पाण्यात मिसळून आपल्याला विरघळून घेतलेली दूध पावडर, वितळून घेतलेले तूप एकत्र करायचे आणि प्रमाणानुसार सर्व घटक एकत्र करून मिश्रण मंद आचेवर ठेवायचं आणि या दरम्यान मिश्रण स्टीलच्या पळीने सतत हलवायचं, म्हणजे ते करपणार नाही. आणि या मिश्रणाला 80° ब्रिक्स येईपर्यंत उष्णता द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ 5 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 1 ग्रॅम थोड्या पाण्यात विरघळून टाकावं आणि परत त्या मिश्रणाला 82-84° ब्रिक्स एकूण विद्राव्य घटक येईपर्यंत सलग उष्णता द्यायची. आणि मिश्रण चांगलं घट्ट झाल्यावर वनस्पती तूप लावलेल्या स्टीलच्या ट्रेमध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला जाडीचा थर येईपर्यंत ओतायचं आणि हे ट्रेमध्ये मिश्रण थंड होण्यासाठी 5-6 तास आपल्याला ठेवावं लागेल. आणि मिश्रण थंड झाल्यावर स्टीलच्या सुरीने हव्या त्या आकाराच्या काप पाडून हे काप परत 3-4 तास पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवावं लागते आणि काप पूर्ण सुकल्यानंतर प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून त्या पिशव्या सील करून घ्याव्या लागतात.
1: बरोबर.
0: तर अशा प्रकारे हे झालं टॉफी जांभळाची. आता जांभळाच्या बियांपासून आपण पावडर देखील बनवू शकतो. तर ते कसं? बरं.
1: तर मंडळी, आता आपण बघतो की आपण मार्केटमध्ये सुद्धा जांभळापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ बघतो आणि त्यापासून बियांपासून बनवलेली पावडर सुद्धा बरीच मंडळी घेताना आपण बघतो. तर त्याचा उपयोग कशासाठी आणि ही पावडर कशा पद्धतीने तयार करायचं याविषयीची कृती आता जाणून घेऊयात. तर मंडळी, 1 किलो फळापासून सर्वसाधारणपणे 370-400 ग्रॅम बी मिळतं.
0: बर.
1: हे गर काढून घेतल्यानंतर राहिलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. या बिया ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायरमध्ये 55-60° सेल्सिअस तापमानास 18 ते 20 तास ठेवावं.

0: किंवा उन्हामध्ये ते वाळवावं. वाळलेल्या बियांची मिक्सर किंवा ग्राइंडरचा वापर करून त्याची पावडर तयार करावी. ती पावडर वस्त्रगाळ करून घ्यावी. पावडरचे वजन करून पॉलिथिनची पिशवी भरून पिशव्या हवा बंद करून थंड आणि कोरड्या जागी ते साठवून ठेवाव्या. या पावडरचा उपयोग आपले मधुमेह रुग्णांसाठी लघवीतील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी होतो. तसंच हगवण, उलटी हे विकार दूर करण्यासाठी सुद्धा या पावडरचा उपयोग केला जातो.
1: बरोबर.
0: बियापासून तयार केलेले लेप त्वचा रोगावर सुद्धा उपचारासाठी उपयुक्त असे आहेत. बियांमध्ये प्रथिन आणि पिष्टमय पदार्थ चांगल्या प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या खाद्यात या भुकटीचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे मानवासोबतच जनावरांना सुद्धा जांभळ्याच्या बियापासून तयार केलेली पावडर सुद्धा उपयुक्त अशी आहे.
1: आणि अशा प्रकारे बघा मंडळी, ज्या ज्या मोसमामध्ये जे जे फळ आहे त्या फळावर जर आपण प्रक्रिया करून अशी प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवली तर वर्षभर सगळ्या फळांचा आस्वाद आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण जांभळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीचा संवाद ऐकलात. सहभाग होता वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. चला तर मग आता कार्यक्रमात आनंद घेऊयात याच विषयाला धरून छान अशा गीताचा.

यानंतर कार्यक्रमात अजून एक महत्त्वाची माहिती शेतकरी बंधूंनो आपण ऐकणार आहोत. तर वाण निवडत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊयात. शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे उत्तम दर्जाचे बियाणे ही कृषी उत्पादनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे पीक निश्चित केल्यानंतर आपला विभाग जमीन आणि अन्य अनेक बाबींचा विचार करून योग्य त्या वाणाची निवड करणं खूप महत्त्वाचं असतं. आता योग्य वाणाची निवड ही यशस्वी शेतीचा पाया देखील आहे. योग्य वाण नसेल तर शेतामध्ये वापरलेल्या खत पाणी यासारख्या साऱ्या निविष्ठा आणि त्यावर केलेला खर्च देखील व्यर्थ जाण्याचा धोका शेतकरी बंधूंना निर्माण होऊ शकतो. सुधारित वाण याच निविष्ठांचा कार्यक्षमपणे वापर करून केलेल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देखील आपल्याला या माध्यमातून येऊ शकतो. वाणाची निवड करत असताना आपल्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार, पाणी उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणीचं गणित समजून हे आपल्याला करणं गरजेचं आहे. मंडळी, आपल्या

परिसरात येणाऱ्या कीड आणि रोगांना प्रतिरोधक वाणाची निवड जर आपण केली तर संभाव्य प्रादुर्भाव कमी राहून आपल्या पिकाचं नुकसान देखील या माध्यमातून आपण टाळू शकतो. निवडलेला वाण कमी कालावधीत परिपक्व होणारा असेल तर वेळेत पीक काढणी होते आणि पुढील हंगामाची पेरणी देखील या माध्यमातून सोपी होत असते. योग्य वाणाची निवड केल्यामुळे जास्त उत्पादन, चांगली गुणवत्ता आणि कमी जोखीम तसंच जास्त नफा मिळून शेती अधिक फायदेशीर आणि किफायतशीर देखील होऊ शकते. तर आता आपल्याला आपलं वाण खरेदी करत असताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे? प्रत्येक वाण पैदास कार्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रति हेक्टर जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं हा असतो आणि पिकानुसार उत्पादनाचा उद्देश देखील बदलत जातो. उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर गहू पिकामध्ये धान्याचे उत्पादन वाढवणं, मूग आणि उडीद यासारख्या कडधान्यांमध्ये शेंगाचं उत्पादन वाढवणं हा प्रमुख हेतू असतो. रोग आणि किडींचा किंवा जैविक तणांपासून प्रतिकारकतेसाठी तसंच पिकामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जर कुठल्याही किडीचा किंवा रोगाचा तीव्र प्रादुर्भाव होत असेल तर त्याला प्रतिरोधक जात विकसित करण्याचं ध्येय देखील आपले शास्त्रज्ञ ठेवत असतात. मूळ वाणांमध्ये प्रतिकारकता, सहनशीलता यापैकी योग्य ते गुणधर्म असेल तर संभाव्य नुकसान या माध्यमातून टाळणं शक्य होते. तसंच मंडळी, रोग आणि किडींच्या व्यवस्थापनाचा हा पर्यावरणपूरक आणि स्वस्त पर्याय देखील मानला जातो. आता परिपक्वतेचा कालावधी देखील काय असायला हवा? तर पिकाच्या एकाच वेळी यंत्राने काढणीसाठी ते शक्यतो एकाच वेळी परिपक्व होणं गरजेचं आहे. तसंच अजैविक ताण किंवा जैविक ताण यांना चुकविण्यासाठी लवकर परिपक्व होणारे वाण गरजेचे असतात. मंडळी, आपल्या प्रदेशानुसार असलेल्या माती किंवा हवामानाच्या वैशिष्ट्यांचा विचार करून त्यामध्ये तग धरणाऱ्या वाढणाऱ्या वाणांचा विकास केला जातो. म्हणजे जमिनीतील अतिक्षारता, आम्लतेची कमी किंवा अधिक प्रमाण, पावसाचं प्रमाण कमी किंवा अधिक पाण्याच्या स्थिती याचा विचार आपल्याला परिपक्वतेच्या कालावधी या अंतर्गत करावा लागतो. आता बियांची गुणवत्ता वाढ आणि साठवण क्षमता देखील कशी असायला हवी? तर जास्त अंकुरण शक्ती, दीर्घकालीन साठवण क्षमता असणारी बियाणे विकसित करण्यावर भर असावा. त्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. तसंच कृषी निविष्टांच्या कार्यक्षम वापराच्या दृष्टीने खते, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा अधिक परिणामकारक उपयोग करणारे वाण विकसित करण्याकडे देखील कल असायला हवा. उदाहरणार्थ नायट्रोजन कार्यक्षम वाण आणि पाणी वापर कार्यक्षम वाण. शेतकरी बंधूंनो, बाजारपेठेमध्ये मागणी असलेल्या गुणधर्माचे, आरोग्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश असलेले वाण विकसित करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न असतो. म्हणजे फळफुलांचा रंग, त्यांच्या उमलण्याची पद्धती, पोषणात्मक गुणवत्ता म्हणजे प्रथिने, अमिनो अम्ल, जीवनसत्वे आणि खनिजे यांचं संवर्धन यावर देखील भर दिला जातो. संबंधित पीक औद्योगिक वापरासाठी असेल तर औद्योगिक गुणवत्ता देखील महत्त्वाची ठरते. म्हणजे कापसाचा तंतू, ऊसाचा गोडवा याशिवाय ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन ग्राहक गुणवत्ता सुधारण्यावरही विशेष भर दिला जातो. त्यात रंग, आकार, चव, सुगंध, प्रक्रिया क्षमता, साठवण क्षमता यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश होतो. विशेषतः भाजीपाला आणि फळ पिकांमध्ये हे गुणधर्म अधिक महत्त्वाचे मानले जातात. आणि काही पिकांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे विषारी किंवा प्रतिकूल द्रव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित वाण विकसित करणं देखील आवश्यक असतं. मंडळी, विशिष्ट उद्देशांसाठी देखील वाणांची निर्मिती केली जाते. जसे की चारा पिकांमध्ये अधिक हरितद्रव्य उत्पादन, जास्त पचनीयता, कमी प्रतिपोषक द्रव्ये असलेले गुणधर्म विकसित करणं, जैव ऊर्जा पिकांमध्ये बायोडिझेल किंवा इथेनॉल निर्मितीसाठी उपयुक्त गुणधर्म वाढवणं आणि औषधी पिकांमध्ये सक्रिय घटकांचं संवर्धन करणं. आता अजून जर वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची झाली तर मूग, सोयाबीन, उडीद आणि तूर यासारख्या शेंगवर्गीय पिकांमध्ये शेंग परिपक्व होऊन शेतातच फुटल्यास नुकसान आपलं होतं. त्यामुळे शेंगा न फुटण्याचा गुणधर्म असलेलं वाण विकसित करणं हा पीक सुधारणा कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण उद्देश ठरतो. तसंच मंडळी, शेतामध्ये यंत्राने काम करण्यासाठी समान उंची, रांगांची योग्य रुंदी आणि एकसंघ पक्वता असणारे वाण उपयुक्त ठरतात. यंत्राने वेचणी करण्यासाठी योग्य कापूस वाण हे देखील महत्त्वाचं आहे. आपण पीक वाणांची निवड करताना आपल्या गरजा, आवश्यकता यांचा विचार करून योग्य ते वाण मंडळी आपण निवडले पाहिजे. आता वाणांचं वर्गीकरण याविषयीची माहिती आता जाणून घेऊयात. वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा 2001 नुसार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या वाणांचे

विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण देखील केले जाते. प्रसारित असणारे वाण हे कृषी संशोधन संस्था किंवा राज्य आणि केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर अधिकृतरित्या जाहीर केले जातात आणि त्यांची उत्पादन क्षमता, रोग प्रतिकारकता आणि गुणवत्ता अनेक चाचण्यांमधून सिद्ध झालेली असते. पूर्वस्थित वाण म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांकडून पूर्वीपासून वापर होत असलेल्या पण त्यांना औपचारिकरित्या जाहीर मान्यता न मिळालेल्या स्थानिक आणि पारंपरिक वाणांचा समावेश यामध्ये होतो. तसंच शेतकरी वाण हे वाण शेतकऱ्यांनी स्वतः जतन, संवर्धन आणि सुधारणा केलेले वाण असून त्यानंतर शेतकऱ्यांचा हक्क मान्य केला जातो. या व्यतिरिक्त मंडळी पैदासीकरणाची प्रक्रिया आणि विज्ञानाच्या पातळीवर केलेल्या सुधारणांनुसार सरळ वाण, संकरित वाण आणि जनुकीय बदल केलेले वाण असेही प्रकार वाणांचे असतात. आता संकरित वाण आणि नियमित वाण यातील फरक देखील समजून घेणं मंडळी आवश्यक आहे. कारण संकरित वाण हे दोन भिन्न शुद्ध वाणांचे नियंत्रित परागीकरणाद्वारे तयार केले जातात आणि त्यामुळे त्यांच्यात उच्च उत्पादन क्षमता, अधिक एकसंगपणा, तसंच काही प्रमाणात रोग प्रतिकारकता आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता देखील आढळते. मात्र या वाणांची प्रमुख मर्यादा म्हणजे त्यांच्या बियाण्याचा पुनर्वापर केल्यास पुढील पिढीत उत्पादन घटते आणि जनुकीय भिन्नता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करावे लागतात. आता नियमित आणि जाहीर वाण हे उपलब्ध भिन्नतेच्या निवडीद्वारे किंवा सुधारित प्रजातीमधून विकसित केले जातात आणि त्यांच्यामध्ये संकरित वाणांच्या तुलनेत उत्पादन क्षमता किंचित कमी असू शकते बरं का मंडळी, पण त्यांची स्थिरता आणि टिकाव अधिक असतो. एक संगपणा तुलनेने कमी जरी असला तरी शेतकरी स्वतःचे बियाणे राखून पुढील हंगामासाठी ते वापरू शकतात आणि ही त्यांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. आता दुसऱ्या शेतकऱ्याकडून बियाणे जर आपण घेतले मंडळी तर आपण काय काय तपासायला हवं. त्यामध्ये अंकुरण चाचणी, आर्द्रता चाचणी, जातीची ओळख, शुद्धता चाचणी, स्फूर्ती चाचणी आणि फील्ड चाचणी या माध्यमातून आपण बियाणे तपासून घेऊ शकतो. आता अंकुरित चाचणी यामधून ठराविक नमुने घेऊन किती टक्के बियाणे उगवतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे. 75 ते 80% जास्त अंकुरण क्षमता असलेले बियाणे या माध्यमातून योग्य मानले जातात. आता आर्द्रता चाचणी काय आहे तर बियाणे योग्यरित्या वाळवलेले आहे का नाही हे देखील आपण तपासायला हवं. जास्त ओलसर बियाणामुळे बुरशी, कीड किंवा खराब होण्याचा धोका देखील मंडळी असतो. तसंच बियाणे जातीची ओळख या अंतर्गत बियाणे खरंच त्या जातीची आहेत का हे प्रयोगशाळेत आपल्याला तपासता येऊ शकतं. तसंच मंडळी शुद्धता चाचणी ही काय आहे तर बियाण्यात इतर जातीचे मिश्रण नाही याची खात्री देखील आपण करून घ्यायला हवी. स्फूर्ती चाचणी या अंतर्गत अंकुरलेल्या रोपांची ताकद, आरोग्य पाहणं, तसेच हिरवे अंकुर हे चांगल्या बियाण्याचे लक्षण आहे. तसंच मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यापूर्वी थोडे बियाणे पेरून आपण पाहायला हवेत आणि उगवून तपासून देखील घ्यायला हवेत. हे जर आपण दुसऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे घेत असू तर ह्या सगळ्या गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, वाण निवडत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला वाणांची निवड करायची आहे आणि निश्चितच शेतकरी बंधूंनो हे सगळं आपण कराल यात काही शंका नाही. आता मंडळी कार्यक्रमात आनंदी घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
2: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समजा आपल्याला की नाही, पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाय राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
2: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं आहे लक्ष्मीचा गोठा.
2: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
1: हॅलो आकाशवाणी.

0: झूमती घटा आई पर्वतों पे झूमती घटा।
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1350 KHz वर, तसंच एफ एम बँड 102 MHz। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत। तत्पूर्वी
2: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत।
3: तुमच्या पसंतीचे

0: कार्यक्रम
1: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात नव्या ढंगात तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
2: अहो पण कार्यक्रम कोणते?
1: हॅलो आकाशवाणी
0: आणि स्वर लहरी.
2: हॅलो आकाशवाणी,
1: हिंदी चित्रपट गीत
2: स्वर लहरी,
0: मराठी चित्रपट गीत,
2: हा घेऊन येत आहोत तुमच्या आवडीचे कार्यक्रम. हॅलो
0: आकाशवाणी
2: आणि स्वर
0: लहरी,
2: ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।
1: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्या खोडकर
2: रश्मी बाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चा सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी। महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद। शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला। अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत। या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे। या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे। या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली। रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं। या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले, मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे। या पंधरवड्यात सरासरी 103.8 mm पावसाची नोंद होत असते, त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं। शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली। विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल। अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं

स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गुणनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार

झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया श्री श्रीमंत रामासागर पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत.

0: म्हणून सांगितलं असेल त्यावेळेला
1: आणि मुलीला
0: बोलत असेल
1: आणि शापू

0: Sydney.
1: Woo!

0: ਕੀ
1: ਤੇਰੇ ਚੱਲ।

0: आधी त्या वेळेला
1: फोन शिकण्यासाठी
0: तयारी केली बरं का त्या वेळेला
1: एवढ्या वेळात बरं का
0: बर
1: गाई आपली त्याला भेटली
0: भेटली असेल वनामध्ये
1: आणि त्या गाईला पाच
0: परदेशला घातल्यासाठी
1: आणि घालून गरबडी गाई गेलं

0: सांगितलं
1: होय
0: बाबा
1: व
0: मी बरे का असा प्रतिज्ञा
1: घालून आलोय बरे काय ह्या वेळेला
0: त्या ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा तुला ही मुलगी मी देणार
1: होय
0: आणि तुला हार
1: घालणार
0: एवढ्याच

0: आणि इंद्रचं लग्नाच्या ढाईला आलंय.
1: आलं असताना त्या वेळेला
0: एवढ्याच पत्नी कळली लग्न झालं
1: असं म्हणून शिना समजलं असताना.

0: घेणार म्हणून कृता तिच्या ब्रेका आश्रमात रूप धरलं आपल्या पतीच
1: रूप धरून गेला असायला त्या वेळेला
0: आणि ब्रेका वाड्यात जाऊन
1: गेला असायला वाड्याला
0: आणि गौतमाचा आवाज काढून आणि हळूहळू

0: आणि हेजक मनात कळवासन आली
1: असताना त्या वेळेला
0: कळवासनाच्या भृक्या निमतान
1: गेले असायला कुठं
0: आणि दरवाजावर थाप टाकली गौतमाच्या
1: होय
0: एवढ्या त्या माऊलीन
1: काय केलं या
0: आवाजाचा ऐकून दरवाजा खोलला

0: स्वतः गौतम ऋषीने आपली देवपूजा
1: केली असायला
0: आणि संपली वसुरत्या
1: होय
0: संपल्या बरोबर
1: काय केलं या त्यावेळेला
0: आपल्या आश्रमाला आला एवढ्यात
1: बर
0: गरीब प्रकार वाढून ठेवलेला
1: होय
0: एवढ्यात अंतरात कुणी जाणलं
1: कोणी जाणलं बर
0: गौतमान
1: जाणलं असायला
0: एवढ्यात काय केलं असायला
1: काय केलं त्यावेळेला
0: आपल्या वाड्यात येऊन शिना

0: पडलेला असायला.
1: गौतम ऋषी आपल्या दारात गेला आणि आपल्या राणीला स्वतः अहिल्याला हळी मारली.
0: बोलत असायला
1: वसन, जसे राणीने आपला आवाज
0: ऐकल्या बरोबर
1: पतीचा आवाज ऐकून गरबडीन
0: उठले असायला
1: आणि बाहेर येऊन शिना
0: अगदी बघायला लागली असायला
1: तिच्या मनात काय झाली
0: काय झालेलं
1: एवढ्या.

श्रोते हो, आताच आपण श्री श्रीमंत रामासागर आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रकाश बोर्डेकर.

श्रोतेहो, आत्ताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोरदावेकर यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राजा उपाध्ये यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे मेघना धायगुडे यांचा.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अजय जोगळेकर यांनी.

श्रोतेहो, रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं डॉक्टर महेश केळुसकर यांचं. त्याला संगीत दिलं होतं अजय जोगळेकर यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. त्यांना तबला साथ आहे भूषण परजुरे यांची आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित ख्याल 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुत आणि तराणा 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मिनल देशपांडे यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. विलंबित आणि द्रुत तराणा दोन्ही तीन तालात निबद्ध होतं. त्यांना तबला साथ भूषण परचुरे तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला.
2: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली.

0: ತಳಬತ್ತರಿ. ಲೈ ಜಾಗದಿಸ್ತ ಅಬ ಅಗೇ ಸರಸ್ವತಿ, ಕಾಯ್ ಝಾಲಗ ಬಯಾ ತುಲಾ ಆಜ? ಆ ಚಿತ್ತಾರ್ಯವರ ದಿಸನ ತುಜ ಮಲಾ.
1: ಅಗ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಂಧ್ಯಾಕಾಳ ಸುಂದರಸ ದಿಸ್ತೆ ಗ ಕಾಶಿ.
0: ವೈತ ಅಗ ಮನೂನಚ ಮಂತೆ ಬಗ.
1: ಸಕಾಳ ದುಪಾರ ಸಂಧ್ಯಾಕಾಳ ಆಗ ದೇವಾನ ಘಾಲೂನ್ ದಿಲೇಲಾ ನಿಯಮ ಹಾಯ ಹಾ.
0: ವೈತರ್ ಹಾಗ ಸರಸ್ವತಿ ಗಮ್ಮತ್ ಸಾಂಗ್ತಿ ಬಗ್ ತುಲಾ. ಕೋಡ ಘಾಲಿದೆ ಹಾ ಒಳಿಕ್ತಿಸ್ ಕ ಬುಗುದಿ ಮಾಲಾ. ಅಕ್ಷಿ ಐಕ್ತಿಸ್ ನವ ಕ ಎಕ್ ಪ್ರಾಣಿ ಹಾಯ್ ಬರ ಕ ತು ಸಕಾಳಚ್ಯಾಲ ಚಾರ ಪಾಯಾನ್ವರ್ ಚಾಲ್ತು, ಅನ್ ದುಪಾರಿ ದೋನ್ ಪಾಯಾನ್ವರ್ ಚಾಲ್ತು, ಅನ್ ಸಂಧ್ಯಾಕಾಳಿ ತಿನ್ ಪಾಯಾನ್ವರ್ ಚಾಲ್ತು. ಆತಾ ಒಳಿಕ್ ಬಗು ಕೋಂತ್ಯೋ ಸಾಂಗ್ ಬರ.
1: ಅಗ ಮಾನ್ಸಿವಾಯ ಆಣಕಿ ಕೋನ ಅಸ್ನಾರ ಗ
0: ಸರಸ್ವತಿ? ಲೈ ಹುಷಾರ ಆಯಸ್ ಬಯಾ ತು, ತುಲಾ ಲೈಜ್ ಮಾಹಿತಿ ಆಯ ಗ
1: ಕಾಶಿ. ಅಗ ತೂ ಕಾಯ್ ಅನ್ ಮೀ ಕಾಯ್? ಆಪಣ ಯಾತೂನಸ್ ಗೆಲೋಯ್ ಬಗ್ ದೋಗಿ ಬಿ. ಅಗ ಬಾಲ್ಪನ್ ತರುಣಪಣ ಅನ ಆತಾಚ ಹೆ ಮಾತಾರ್ಪಣ.
0: ಲೈಜ್ ಗಮ್ಮತ್ ಹಾಯ್ ನಾಯ್ ಕಾ ಗ ಸರಸ್ವತಿ? ಚಾರ ಪಾಯಾನ್ವರ್ ರಾಂಗ್ನ, ಮಗ ದೋನ್ ಪಾಯಾನ್ವರ್ ಚಾಲ್ನ, ಅನ್ ಮಗ ಶೇವಟಿ ಆಧಾರಸಾಠಿ ಕಾಠಿಚಾ ತಿಸ್ರಾ ಪಾಯ ಘ್ಯಾಯಚಾ. ಸರಸ್ವತಿ ಅಗ ತುಜಾ ತಿಸ್ರಾ ಪಾಯ ಕುಠ ಆಯ ಗ ಬಯಾ?
1: ಆತ ಕುಟಕ
0: ಗೆ ಗೆ ಈ ಕಾಠಿ ಎಂದಳಿ ಗ ಬಾಯಿ ಎಂದಳಿ ಕುಳಿ ಕುಟ್ಟಿ. ಅಗ ಕಾಠಿ ಕಶಿ ಸೋಡ್ತೀಸ್ ಹಾತಾತ್ ನ ತೂ? ಆ ಧರ್ ಧರ್ ಬಯಾ ಧರ್
1: ಬಾಯ್.
0: ಸರಸ್ವತಿ ಕಾಯ್ ಝಾಲೆ ಗ ಆಸ್ ತುಲಾ? ಮನ್ ನಾಯ್ ಲಾಗತ್ ವೆ. ಅಗ ಬೋಲ್ ಕಿ ಕಾಯ್ ತರಿ ಕ ಜಾಯಾಚ ಘರಿ?
1: ಪ್ರವಾಸ ಸಂಪಾಯ್ಚಿ ಏಳ ಆಲಿ ಯಾ ಜವಳ.
0: आता बया सुरू झालेला प्रवास कधीतरी संपायचंच की ग. चल बया चल. आज झालंय काय तुला? अगदी प्रवास संपायच्या विषयावर आलीस ती. अग सरस्वती माणसानं कस आनंदानं मरणाच्या दारापर्यंत जायचं असतंय.
1: आग मरणाला नाही घाबरत ग मी काशी.
0: मग हे हुप्प करून बसली असते तू आणका?
1: अग प्रवासात साथ सोडून गेलेली माणसं आठवायला लागलीत आता.
0: मनोहर रावांची आठवण झालेली दिसते तुला. सरस्वती ती सर्ष झाली असतील नाही का ग त्या गोष्टीला?
1: वय जवळ
0: तू तवा तिशीत होतीस अन मनोहर राव पस्तीशीत नाही का ग? वाईट झालं बघ, लय वंगाळ झालं. तरुणपणातच डाव उधळला. मला एक गोष्ट खटकली बाया तुझी, तू बाळकृष्णाला हो म्हणायला हवी होतीस.
1: हा बाळकृष्ण
0: विसरलीस वय ग त्याला?
1: नाही ग विसरेन कशी.
0: अग सदा सकट तुला घेत होता तो आपलेस करून, नाही म्हणून बसलीस त्याला.
1: अग पण नाही मला नाही पटलं बघ.
0: मी सांगते बघ सरस्वती, अगदी येडेपणा केलास तू.
1: अग माझा विश्वास नव्हता ग त्याच्यावर आणि माझ्या मनाला बी पटत नव्हतं ते.
0: तुझ्या आई बाबांनी देखील आग्रह धरला होता, तू त्यांचं ऐकायला हवी होतीस का? नाय
1: अग अग पण सदा सदा
0: आता सदाला पण सांभाळीन म्हणला होता का नाही तू?
1: अग तारुण्याच्या जोशात माणूस काय हवं ते बोलतो.
0: पण बाळकृष्णावर माझा विश्वास होता, अजूनही तो बिन लग्नाचा राहिलाय बघ. कमावून पण बसलाय लई बक्कळ कमावलंय त्यानं.
1: अग म्हणजे अजून मी त्याच्याशी लग्न करायचं म्हणतीस का काय? अग या म्हातार
0: काहीतरी तुझं आपलं. अग मी अशी कशी म्हणत, पण काहीतरी बोल काहीतरी बोल. अग बाळकृष्णानं तुम्हा दोघांना चांगलं सांभाळलं असत असं म्हणते मी.
1: नाही म्हणाला माझ्या कधी पटलं बघती, यांच्या पश्चात दुसरं घर करायचं मनाला पटलंच नाही कधी. अग सदाला मोठा करण्यात सगळं आयुष्य घालवायचं आणि त्याच्या सुखात प्रत्येक सुख अनुभवायचं. असंच ठर

0: दिवलं होतं बघ म्या.
1: आणि त्यो सदा बायकोच्या बुद्धीच झालाय नसता.
0: नाही ग, नाही, मनानं तसा फार चांगला आहे.
1: ओ गाज, काहीतरी बोलू नको सरस्वती, दिसत नाही मला असं तुला म्हणायचंय वे.
0: अग काय दिसत नाही तुला?
1: उगाच लाडक्या पोराची बाजू घेऊ नको, सांगून ठेवते.
0: अग तस नाही ग.
1: हे बघ, काय तस नाही ना असं नाही बोलते आज. आता कालच्याच धरण बघ की त्या मिठावर न बायकोची बाजू घेऊन बोललास ना तुला जेवताना.
0: अग
1: आता थांब, काय तू बोलू नको, तो जातोय कुठं, मी बोलणार म्हणजे बोलणार त्याला. अरे माणसं म्हातारी झाली म्हणजे कवडी मोलाची होत नसते बाबा.
0: अग पण काशे म्या काय म्हणते.
1: मर मग तिकडं मर. अग म्हातारपणी खाबोळली मग पोराची, आणि काल आलेल्या सुनची पण खाबोळली. तुला हवस तस हायसच तू तशी.
0: अग पण हो का.
1: आणि हे बघ, घरातली रडगाणी सांगत जाऊ नकोस मला आता याच्या पुढं कधी सुद्धा.
0: आग पण अशी अशी रागाव नग.
1: आग खस्ता खाऊन लहानाच मोठं केलंस त्या पोराला. त्या पोरानं बोलाव तुला बेईमान आवलत.
0: आग नाही ग, चूक माझीच होती.
1: काही तुझी चूक नव्हती, सांगते मला माझी चूक होती. मोठी आली मोठी आली पोराची बाजू घेणारी.
0: आग पण
1: काल तुझी सून भेटली होती रस्त्यामध्ये, बोलले मी त्याला सोडते.
0: काय बोलली?
1: काय बोललीस? काय काय बोललीस? काय बोलतीस आता? अशी बोलले बघ, म्हणलं सासूला इसरू नगस, ती होती म्हणून हा सोन्यासारखं पोर तुला नवरा म्हणून मिळाला. आईसारखं वागव तिला, चांगलं ठणकावून सांगितलं बघ.
0: मग काय म्हणली?
1: बोलते काय माझ्या पुढं जी मुंडी खाली घातलं ना ती घरात जाईपर्यंत तशीच.
0: नाही ग, पण तशी सून माझी चांगली आहे बघ.
1: अग मी तरी कुठं म्हणतेय सून एकदमच वाईट आहे म्हणून तुझी. आ म्हणले का म्या?
0: नाही पण
1: सून म्हणत होती काटेखालच्या पेटीत सासूबाई सारखं काहीतरी धुंडाळीत असत्यात.
0: आ
1: नाही म्हणजे हाय काय एवढं डबोल त्या पेटीत? पोरासाठी काय राखून ठेवलेस ग सरस्वते? नाही म्हणजे काय असलं तर देऊन टाक त्याच्या ताब्यात येळेवारी.
0: अग नाही ग, काय भी नाही.
1: मी सांगते बघ, काय ठेवलं असलंस राखून पोराच्या नावानं तर हवाली करून टाक त्याच्या. काय?
0: अग म्या सांगते बघ, काय पण नाही त्याच्या.
1: मग सारखी सारखी रापत काय असतीस ग बया त्या पेटीत? काय नाही म्हणतीस मग?
0: नाही अग, कुठं काय
1: कुठं काय. बघ सरस्वती, तुझ काय असेल ते असून दे त्या पेटीमध्ये, पण तू जी काय रापराप लुडबुड कुडबुड करत असतीस ना ती काय चांगली दिसत नाही.
0: अग पण
1: अग आता ये बघ, येणाऱ्या जाणाऱ्याचं घर तुझं, चार माणसं येत्यात जात्यात उठत्यात बसत्यात, पाहणाऱ्याला काय वाटल सांग बघू.
0: आता त्याच्यात काय वाटायचं?
1: अग सहजच कुणाला तरी वाटणार ना का मुलगा सून म्हातारीचे हाल करतात बर का.
0: अग पण ते ग कसं?
1: अग लागणाऱ्या गोष्टी येळच्या येळी मिळत नाहीत म्हणून म्हातारी अशी काय बाई पेटीत लपवून ठेवीत असते असं जो तो म्हणणार म्हणणार का नाय? मला सांग सरस्वते, आता याच्यामध्ये इज्जत कुणाची जाणार?
0: अग पण म्या काय भी लपून ठेवलेलं नाही, आणि मला गरज पण नाही अशी काही लपून ठेवायची. हा सांगून ठेवती. अग मला व्यवस्थित देतोय लागेल ती वस्तू माझा पोरगा.
1: ह माझा पोरगा? मग शोधित काय असतीस ग पेटीमध्ये रातंदी?
0: शोधते माझं नशीब.
1: तुझं नशीब म्हणजे? म्हणजे
0: सांगीन सांगीन कवा तरी.
1: कधीतरी नाही, आता सांग सरस्वते.
0: आता माझ्यावर जबरदस्ती करू नकस बघू. अग सांगेन मी कधीतरी, सांगेन म्हटलं ना एकदा.
1: ए सांग बाया, तस काय डबोल बिबोल असलं तर मला सांग. आता हितच बसून सांग म्हणजे मी काय करेन.
0: आता आधीच पुन्हा तू त्या पंथावर हसू नको का. एक बरी आठवण झाली.
1: काय झालं?
0: अग म्हाताऱ्या वयस्क माणसाने शिकवायचे वर्ग सुरू होणार आहेत म्हण समाज मंदिरात.
1: तुला शिकायचे वय आता म्हातारपणी?
0: अग म्हाताऱ्यासाठी तर आहेत ते वर्ग.
1: अग लाख असून दे ग बया.

0: म्हणून म्हाताऱ्यानं आता जायचं कुठं गं त्यानं शिकून सवरून करायचं काय त्यांनी?
1: आग मला शिकावसं वाटतंय बघ.
0: काहीतरी तुझं सरस्वती हसतील बघ लोक.
1: हसू दे.
0: अगं कसंही चित्र दिसणार ते. लोक म्हणतील हातात पाठी घेऊन चिमोरडी म्हातारी कशी लुटू लुटू लुटू लुटू शाळत चालली या बघा. म्हणून म्हणते सरस्वती आता या वयात शिकण्याचा म्हातारा हट्ट सोड. काय
1: हसू देत लोकांना, मला शिकायचंय. तू येणार आहेस माझ्या बरोबर?
0: म्या चल की सरस्वती. तस मला बी वाटतंय शिकावस म्हणून, तुला सांगायला मला कसं वाटायला लागले म्हणजे कस की जरा लाज वाटत.
1: त्यातच एवढं वाटण्यासारखं भारी हाय काय?
0: हा भारीच कस नाही ग, पण
1: खर सांग
0: काय
1: लिहायला शिकावं वाचायला शिकावं असं मला खूप दिवसापासून वाटतंय बघ. एक वेळ मला शिकावं असं सांगायचं आलं होतं मनात सदाल, पण नाही धीर झाला बघ. अगं कमीकडनं पण शिकून घ्यावंस वाटत होत बघ मला, पण नाही झाला बघ धीर.
0: सुनला घाबरली असशील तू. माहित आहे माहित आहे, समज काही माहित आहे, सुनलाच घाबरली असशील. अग काय घाबरायचं तिला?
1: तस नाही ग,
0: मग
1: वाचायला येण्यापुरतं शिकू शकेन का ग मी?
0: आणि लिहायला नाही वय शिकायचंय? नुसतंच वाचायचंय वय
1: वय नुसतं वाचायला आलं की बस.
0: आता म्हातारपणी त्या कोल्या कुत्र्याच्या गोष्टी वाचायच्या आहेत वय तुला?
1: नाही ग हाय असच आपलं एक हाय काय तर.
0: आता मला नाही सांगणार वय तू?
1: नाही आता नाही सांगन बघ कवा तरी.
0: अगं काय काय म्हणून सांगणार आहेस तू कवा तरी कवा तरी? ते पेटीत कसलं डबोलं ठेवलेस ते सांगायचं बाकी ठेवलेस. आता हे शिकून झाल्यावर काय वाचणार आहेस ते सांगायचं बी बाकी ठेवलेस. आता सांगणार कधी ग तू? मी वर गेल्यावर की?
1: नाही नाही नाही त्याच्या आधीच सांगन. सांगन ग बाई सांगन. मग उद्यापासनं जायचं नव्हं? अग वर्ग सुरू होत आहेत उद्यापासून.
0: शिकाया जायचं म्हणतीस वय
1: वय?
0: जाऊया.
1: नुसतं जाऊया ना ग, नक्की काय ते बोल. मी आता नक्कीच जाणार आहे.
0: अग अग सरस्वती अशी काय करतीस? हा तुला सांगू का गंमत? मी बी येणार आहे तुझ्या संग.
1: ठरलं
0: ठरलं
1: ठरलं ग बाई ठरलं.

Nosatla, are, aitla, ire, idaritla, ire, idalimbutla, ure, ukritla, ure, usatla, ere, edkatla, ai, aire, airanitla, o, ore, ojatla, au, aure, aushadhatla, amre, ambaritla, ani, आहा आहा रे आहा आहा आता काय बरं वाचू एकी एक दूर की दोन तीर की तीन चौकी चार पाची पाच सही सहा साती सात आठी आठ नऊ नऊ आणि दहिंद अभ्यास माझा झाला अभ्यास माझा झाला ला ला ला ला ला अभ्यास माझा झाला मनी मनी म्याऊ म्याऊ तिकडून आले उंदीरा उंदीरावांनी मारली दडी मनी भाऊची आमली कढी म्याऊ म्याऊ कमी कमी

0: माझी पेन्सिल खावली का ग तुला?
1: मनी मनी म्या
0: अग ए कमे
1: काय गो आजी?
0: अग माझी पेन्सिल कुठं गावली का ग तुला?
1: नाही नाही नाही नाही नाही नाही पेन्सिल तुझी मला गावली नाही नाही नाही नाही
0: आता कुठं शोधू मी आई पेन्सिल? नाही
1: टप टप टप टप पाऊस पडतो जमीन सगळी ओली करतो धो धो धो धो पाऊस पडतो नदीला मग पूर येतो टप टप टप टप पाऊस पडतो.
0: अग तुझी पेन्सिल देतेस का ग मला आजच्या दिवस?
1: टप टप पाऊस.
0: अग कमी
1: नाही ग बाई नाही ग बाई सिस पेन्सिल न मिली ते बाई.
0: अग देना असली तर माझी छोनी गती
1: नाही म्हटलं ना मी आजे सिस्पेन्सिल ना लिहिते ना मी होईवर.
0: बर बर बर
1: नाही
0: बर बाई असू दे लिव.
2: तळण्याचं झालं कोळस आणि म्हातारा ना आलं बाळस. आता ह्या म्हातारपणी इथे बंद करा म्हणावं काय मेलं खूळ म्हणावं एक एक तरी. लाकडं पुढं गेल्यावर आता शहाणपण आठवतंय शिकायचं. कमे हे कमे त्यांना सांग वाड्यातले लोक हसतात इथे बघून. कुठली गोष्ट करताना माणसानं आपल्या वयाचा विचार करायला हवा.
0: अग विद्येचा आणि वयाचा काय बी संबंध नसतो बघ.
2: हे तुम्ही मला सांगताय?
0: अग तसं असतं तर सरकारनं म्हाताऱ्यांना शिक्षण देण्याची मोहीमच काढली नसती ग.
2: बरोबर आहे बरोबर आहे. सरकार एक खुळ आणि शिकणारी सात खुळ.
0: अग अग काय बोलतेस काय तू?
2: आग लावीन पाटीने पेन्सिलला पुन्हा बोल लागतो.
0: अग अग
3: आई
0: पाटीनी पेन्सिलीला आग लावून तुझ समाधान झालंय नव
3: सरस्वती?
2: या
3: अगे सरस्वती
2: या या तुम्ही पण आलात ना. आता जोडीनं दिवे लावायला जायचं असेल.
3: दिवेच लावायला चाललोय. आणि काय गे सरस्वती अग एवढा वेळ झाला तरी तुझी अजून तयारी नाही वय ग.
0: अग पेन्सिलच नाही गावत बघ कुठ.
3: अग पेन्सिलीच काय घेऊन बसलीस? ही घे पेन्सिल. आणि काय ग माले समजा ऐकलंय म्या बाहेरून?
2: ऐकलत ना बर केलं.
3: लय मजुरी झाली की. अग बाई हायस का कोण हायस? अग सासूला अदवा तद्वा बोलतीस म्हणजे वाटत का काय तुझ्या जीवाला काही का नाय?
2: काय काय हा काय काय मी बोलले सांगा बर काय बोलले?
0: खरच काय बी बोलली नाही गोती.
3: अस का?
0: वय वय
3: काय बी बोलली नाही का?
0: नाही.
3: अग सरस्वती एवढं खाली मुंडी घालून वागणं बरं नाही.
0: अग पण
3: आणि काय ग अग ए माले अग तुझ्या संगट बोलतीये म्या. सासू म्हातारपणी लिहाय वाचायला शिकते तर तुझं काही नुसकान आहे वय ग त्याच्यामध्ये का? तिच्या शिकण्यानं तुझ्या मानेवर वजं पडायला लागले ग.
2: लोक हास्यात वाढत.
3: अग कोण लोक हास्यात दाखव बघू मला. आण त्यांना माझ्या समोर आणि हित माझ्या समोर. अग म्हाताऱ्यांना शिकवणार सरकार एक खुळ आणि आम्ही शिकणारी सात खुळ आहेत नाही का?
2: हा हा कोण म्हणाल?
3: अग तूच म्हणालीस. ऐकलंय मी समज
2: वरांड्यातनच ऐकलं ना?
3: बाहेरनच ऐकलंय. म्हटलं ऐकाव तरी सरस्वतीची सून कशी काय बांधतीय
0: काशी काशी आता राव दे ग.
3: अग गप ग तू सारा दिवस आपलं राव दे राव दे राव दे राव दे.
0: अग पण असू दे.
3: अग बया सरस्वती अग पाच पन्नास खाल्लं नाहीस कुणाच. अग एवढी खाली मुंडी घालायला समजलीस काय तू? तुला धर ही घे पेन्सिल चल उठ चल बघू.
0: आता जायच आपण? नाही पण
3: नाही मग काय राहायचं चल चल बया चल. आता हुशार होतय कालासाला मास्तर रागवलं ना तर नाही मग चल बघू.
2: जा
3: अग जाते ग जाते चल ग सरस्वती. वय काय बया माणसं तरी म्हातारीला नीट जगून म्हणू देत नाहीत. सारखं बोचून बोचून बोचून बोचून खात्यात खात्यात म्हातारीला. चल ग सरस्वती.
4: आई आई कशी आहे का? हे कशी आहे का?

0: मालू अगं आई काशियाक का
1: गेल्या शिकायला, लेकाची इज्जत वेशीवर टांगायला. लाकड पुढे गेल्यावर आता शिकायची अक्कल आली.
0: मालू
1: एवढं मोठ्यानं ओरडून आपल्या आईला सांगा जा.
0: अगं एवढीच हौस आहे तर शिकू द्या तिला. मालू
1: शिकू द्या की हो द्या ग्रॅज्युएट. लोक हसतात वाड्यातली.
0: हसू दे हसू दे.
1: हसू दे हसू दे. माझं काय जाते. ती म्हातारी चौ बाजूनी इज्जत घालायला बसली आहे.
0: मालू तोंड सांभाळ. आई आहे ती माझी.
1: हो आईच नाही कोण म्हणताय पण इज्जतच घालवायला बसली आहे ना. आता सुद्धा जाण्यापूर्वी खाटेखालच्या पेटीत खुडबुड करत होत्या. मी म्हणते आहे तरी काय एवढं त्या पेटीत. तांबड्या फडक्यात काहीतरी बांधून ठेवलंय हो.
0: तुला कसं माहित.
1: दाराच्या आडनं बघितलं मी आज.
0: असं असू दे असेल काहीतरी.
1: थांबा बघूयाच आज काय आहे ते.
0: कुलूप आहे.
1: अहो तांबड्यानं उघडण्यासारखं आहे.
0: नको मालू नको.
1: नको का नको.
0: नको.
1: अहो चार माणसा सुद्धा धर्मबंध पाळत नाही ती बाई. बाहेरची चार माणसं असताना ती बाई बेटीशी खुळबुळ करत असते बरोबर नाही दिसत ते.
0: आपण सांगू दिला
1: काय.
0: हेच बाहेरची चार माणसं आलेली असताना तरी पेटी उघडू नकोस.
1: किती सांगा प्रकाश पडणार नाही. आहे ते आहेच आपलं शेवटी. बघेन बघेन आणि ती जळली पेटी एकदा उचलून टाकीन बघा खराब आहे. अहो तसं आली आहे त्या पेटीमुळे खराब.

0: साजरा बाई आता तुम्ही वाचा बघू फळ्यावर काय लिहिलंय ते.
1: धमाके जरा
2: गुरुजी गुरुजी गुरुजी साजराबाईला ये लई ये होत्या मी वाचू का.
0: गणपतराव नको साजराबाईंनाच वाचू दे.
3: गणपतराव तुमचं नाव फळ्यावर आलं.
4: गणपतराव
2: गणपतराव गणपतराव
0: गडबड नको गडबड नको. हा काशीबाई आता तुम्ही वाचा बघू पुढं.
5: गुरुजी गुरुजी मी वाचून दाखवू.
0: नको नको काशीबाईंनाच वाचू द्या. हा वाचा बघू काशीबाई.
6: मी वाचू मास्टर सरस्वती बाईनाच वाचू दे की हो.
0: अहो असं कस तुम्हाला वाचायला सांगितलंय
6: मास्टर. ते वाटोळे वाटोळे दांडी दिलेलं अक्षर
0: कोणत कोणत
6: मास्तरी बघ
0: कोणत कोणत हे
6: ते नव हो मास्तर ते वाटोळे वाटोळे
0: हसू नका
4: बाई.
0: अहो हसू नका कोणतं अक्षर कळत नाहीये हे
6: तेच की हो मास्तर.
0: अहो सोपं आहे ते कळायला हरकत नाही
2: पण ते
3: काशीबाईंना कळत नाहीये.
0: गडबड नको गडबड नको. सांगा कोण ओळखू शकेल अक्षर कोणतं आहे ते.
2: मी मी मी मी मी गुरुजी गुरुजी अहो गुरुजी मी सांगू का.
0: हा सांगा बघू.
4: गुरुजी ब
0: गुरुजी ब
1: गुरुजी ब
0: की नुसताच ब काय
4: नाही नाही ब. गुरुजी मी वाचू.
0: नाही नको काशीबाई वाचणार आहेत. हा आता वाचा बघूया काशीबाई.
6: माझा काही पिशा सोडत नाही मास्तर वाचते. ग ग ग ग न प
0: अहो अहो अहो हे मगाशी साजराबाईंनी वाचलं पुढचं वाचा.
6: असं म्हणताय पुढचं वाचू. र काय ग

0: Master, ano? Ala, ala! Ganpa at warbog!
1: Ha? Ganpa at raw! At warbog, ha?
2: Oh, kali bagay kutle. Warbog, ha? Warbog, ha?
3: Eh, kape! Hindi ginun maharta'y kutle-kutle.
4: Ha? Ha? आता सरस्वती बाई वाचतील. वाचणार की नाही सरस्वती बाई?
0: वाचणार की.
4: शाबास. मग आता काशीबाईंनी वाचलं, त्याच्या पुढचं वाचा बघू.
0: पुढचं
3: वय वय
4: हो पुढचं
0: म द न ब द क ध र मदन बदक धर.
4: शाबास शाबास शाबास. आता पुढे वाचा बघू.
0: क म ल.
4: पुढे वाचा.
0: ह र न.
4: वाचत रा.
0: ध र. आता म्हणजे कमल हरण धर. बरोबर आहे ना?
4: शाबास शाबास. पाहिलं सरस्वती बाईंना सगळ्यात चांगलं जमतंय वाचायला, तसा तुम्ही प्रयत्न करायला हवा. कळलं?
3: वय वय वय वय वय वय वय गुरुजी.
4: नुसतं नुसतं होय गुरुजी नको, प्रयत्न करा प्रयत्न करा. काय प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वती बाईं सारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल. तेव्हा अभ्यास
5: करायचा.
4: लोक हसतील, कुचेष्टा करतील लोक. आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं
5: नाही.
4: उलट जे कोणी हसतील कुचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला
5: सांगायचं.
4: आता सरस्वतीबाई एकी एक म्हणतील, त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं. काय सरस्वतीबाई म्हणताय ना?
0: वय वय म्हणते की एकी एक
5: एकी एक
0: तुर्की दो.

0: मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग पहिला. लेखक सुंदरकुमार भुरण, यातील कलाकार प्रगती रूपजी, वीणा जामकर, मधुरा नाडगौडा, अभय परळीकर, कृष्णराव ओंकार, अनुजा रानडे.
1: ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
2: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज फ्रांस के एविया में G7 शिखर सम्मेलन के एक उच्च स्तरीय कार्य सत्र को संबोधित किया. उन्होंने कहा कि बदलती वैश्विक परिस्थितियों में अंतर्राष्ट्रीय साझेदारी के लिए विश्वास सबसे महत्वपूर्ण है. प्रधान

अस्मिता वाहिनी, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.